0: Miss Tail ke buni mai hifate.
1: Ah, iruare nga singeto, iruare nga mayo mi diye ima mai hifagen gus sami buni.
0: Wa ke style ek buni ima den tafat warna.
1: Tafat warna. Bune ve style un vara boda ekala khyalo tafat warna padal warna padal warna.
0: Ah,
1: padal warna.
0: Ah. Tefal maulu tayar tibbevi kama ngabunu ummid kurani ingeto. Local council taka city council takun rashu ge taragiya kuri ne courier ma kore vidana kankama ki ko ba heye den ra saf ko rit kom bebu ma vargena masakke korwa be kambalaka me har au men nami baddal
1: assalamu alaikum zana
2: a wa alaikum sala
1: zana paachure hinduna ke de
2: ni kolom ves
1: kire to hala ho
2: alhamdulillah hore rangalo
0: zana kine mousum
1: ke de ko ba mousum ki net to
2: mousum isara ko mulani
1: mare ve he
2: ना कुड़को बहिला हिंग हारो
1: कुनी को हम बुरु आरावर वे तो
2: कुनी का हमें हमें वो स्टाम आदि
0: हाँ
2: विस्तारे में सानु दे
1: हाँ हिंने ये वारत दे रखा मैं हिंबी मती
0: जाना मेरे तो अगुने मी दक्का वाह के की लोकल काउंसिल तक का सिटी काउंसिल तकुं राष्ट्र के तरक्कीया कुरियरों में कुरेविदाने कंकम की को बैह ये कंकल कंतत के कुरेविदाने तो काउंसिल तक का ने कैस आ उम्मीद का एक आ काउंसिल ताके मिहार में आते हैं ना काउंसिल तो के मेंबरों वाला बोलना आवे फगीने दिमाग दिमाग
1: आ काउंसिल तिबे फ़ोन हो बवानी वाला उम्मीद तक का एक ही गता इत्ता यं को बैठो कुरे वेन कंकम के रश्म के तरक गया कुरे रुमा
2: हाँ वाला गिना कंकत के एक कुरे वेदो मिसाला का बुना ना महामिहारो मी अने मिहार हिक्का को दिमालोगा तो फिर जो हम गवाहक है अने काने देखी दाने मार कोरिंग काउंसिल में डक्का फा अधिन वो एक कंटेंट है दो देंग हम एक आल कंटेंट से मिसाल हम यार मैं वेरी कम कोरा रा देंग हम अतिबेला ना तने मैं अन्ना फातुर वेरी नोनी आमु मैं अन्ना रसों वेरों अन्ना मिन्हो एक तिबेला ना थाने मेरा सो को आदि एन्ने बंदरों को हेडी पकाए एन एक आल कंटेंट रसोगता रह गया तुम यहाँ रो हम स्कूल यहाँ रह रहे आलम पशा पुरी मारा तो सुट्टी सा देंग एक हाल का देता हम एवं हम आलम हम बुने विदा मिसाल का हुट्टी फो उन्ने साबबा निहुरी हाँ कम हराने कारण ये मारा थाला लगने वाला ने देंग हम एक हम अभय को तुम वहाँ का दख काला कल देता हम लोग कुरे बन
1: गोता ತಿಯತಿ ಅಮಾಜ್ ಕೊರಬ್ಬ ಮುಳಿ ರಾಜ್ಯ ಮಿಹಿಂ ಅಮಾಜ್ ಕೊರಬ್ಬಾಗೆ ಮಿಹಿಂ ಹುರಿ ಹಾ ಮಿಹುಂಗೆ ನಜರ ಕುಂ ವಿದಾಳುವ ಜಕುಂ ಕಹಲ ಕಂತತ್ತಕ್ಕೆ ತೋ ಹುಣ್ಣಾ
2: ಹುಣ್ಣ
1: ಕಂತತ್ತ ಕುರಂಬಿದತ್ತ
2: ಕೌನ್ಸಿಲ್
0: ತಕೊಂಡ್ರಶುಗೆ ಮೂಣು ಮತ್ತಿ ಮೀ ಅರಾಸರಹದ ಮಾನ್ಯುಮೆಂಟ್ ಹದಾವಳೆ ತಿರಶುಗೆ ಬುರಿ ತೆಕ್ಕ ಮಾನ್ಯುಮೆಂಟ್
2: ಜಿಯಾರತ ಹಾಲು ಬಲಾಲ ಕಂತತ್ತ ದತಿವಾ ಕಂತತ್ತ ಬಲಾಲ ದತಿವಾ ಕಂತತ್ತ ಬುಣ್ಣ ನಕನು ಬಲ ಲೇಫಕಾಯೆ ನಿಸ್ಬತ ಬಲಾಕ ಉಂಗುಫರ ಹಮ ವರ ದಾತಿ ಗೇಗೆ ದಾತಿ ಗೇ ಹಮ ವರ ಗಿಣ ಕುದಿನ ತಕ ಒಳ ಮುಂದಿಯ ತಾನೆ ಏಕ ಎವ್ಸ್ ಕುದಕ ಹಮ ತಂಕೊಳ ನುಲಿಗೆ ದಿಯೆ ಹಮ ನಿಸ್ ಹಮ ಬಲಾಲಂಜೆ ಕಂಟತ್ತದ್ದು
1: ರಾಜಶ್ಕದ ಫಸೆ ಹೊಂಡತ್ತು
0: ಯಾ ದೇಹಾಲ ಹೊಲ ಬಲಾಲ
1: ಬಲಾಲ ಎಮ್ಮೆನ್ ನಂಗ ಎಮ್ಮೆನ್ ಗೇಗೆ ದತ್ತು
2: ನಾನೆ ಕಿತ್ತ
1: ಮೇ ವೆ ಸಮರಂಗಳು ಕಮೆತ್ತ
0: ಜಾನದ ರರಕ್ ಮೇ ಬೈರರದ್ದ ತಂಕೊಳ ಆಬಾದಿ ಮದೆ ಫರವ್ವಿಸ್ ಮೇ ಕೊಡವೀಮ ವೆಫುಲ್ ನಗೆ ವಡನ್ ನೋಡಿ ಕಣ್ಣೆಗೆ ದೆಂಗು ತುರಿಯ ವೆಫುಲ್ ಗೆ
1: ಹಾಲತ್ತ
0: ಲೋಕಲ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಕ ಸಿಟಿ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಕೊಂಡು ರಷ್ಟುಗೆ ತರಗ್ಗಿಯ ಕುರಿಯರ್ ಮಹ ಕುರ ವಿಧಾನ ಕಂಕಮ ಕೀಕು ಬ್ಯಾತು ಆಮ ಬಿನಾ ಕುರಿವಿ ಉಫೆದ್ದುಂತರಿ ಹಿಯಾಲ್ ತಕೆತ್ತು ಬೇಫಳಂಗು ಫರಾತಂ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಕ ಬೇನು ವಾಣ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಗ ಮೆಂಬರ್ ಏಕಂಕಮ ಇಂತಜಾರು ಇಸ್ಕೊರ ವಾಣಕಮ ಆಗೋಣಂಗು ಮೀದು ಕುರನಿ ಮೀ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಸರಿಯಾಯಿ ತಿ ಬೇಫುಣ್ಣ ಕೌನ್ಸಿಲ್ ತಕ ಹಮೇ ತಿ ಬೇಫುಳಂಗೆ ಹಿಯಾಲ್ ಫುಳ್ತಂಗೆ ಹಿಸ್ಸಾ ಕೊಲ್ಲಮಗೆ ಫುರ್ಸತೆ ಮಿಯೋತಿ ಏ ಮಿ ಫುರ್ಸತ್ಗೆ ಬೇನು ಹಿಪ್ಪೆ ಮಟ್ಟಕ ಪಿ ಎಸ್ ಎಮ್ ಎ ಆ ಮೆದ್ವೆರಿಕೊ ನನ್ನ ನೋಟ್ ಕೊಲ್ಲವ್ವ ನೋಡಿ ಅವಾಗ ನಿಮಗೆ ನಂಬರ್ ತಿನ್ನ ತಿನ್ನ ಹತ್ತಿರ ಸುಮಿಂಗ್ ಹೈ ಸುಮಿಂಗ್ ಹೇಕ ಕೊಡುವಲ್ಲವ್ವ ನನ್ನ ನೋಟ್ ಕೊಲ್ಲವ್ವ.

0: कॉलेज पूरा खाली क्यों है? कहाँ गए सब लोग?
1: जा भी तो रचना कॉफी.
2: थैंक यू मलक निदिता.
1: आ देम में निदि इतु रच बेनु ता
2: एक मुका हारेंगे बे हम नाइ एच देम बेफा
1: एई कोचे
2: आर मी तंगरने हा दावे हे दोस्त माजी बेगन ताले आर में बदल वे कैवनी को दरी एल्ली भी मैं आरु कैवन ने तिंग हरु भी
1: दें को बा मसले की
2: मसले की हम ना आदिवे सहन ना विष्णु कुराती हैप्पी एनिवर्सरी माय लव मैं तो यार इन देखो डे कुड़ा हादिया है
1: वाव कोचे
2: बता दो
1: अंगूठी इत्ता मैं अंगूठी इत्तो
2: रीति तो आर नेंगे हमने रीति बाने का ती यहाँ रिंगे मामा आन वर्क कोरिंग दी फिर रीफ अट्टर को यहाँ रिंगे हेड्डी अंगूठी है रीति तो की वेचन नो बने थे नी हमना
1: आ आ की के
2: आर मैं यहाँ ने अंगूठे रीति है बोलना बता
1: रीति वारा रीति
2: यकीन ता रंगला पुण्य बता
1: आई के रंगले तेंती कॉफी बुए बता तीता एगुलनी हालो तीता आ रंगलो जावी दुविस रंगलो कुडमी हाविस रंगलो आ गेगा मिउलनी कौन-कौन है इतना तीता? मेरा रान्ना दोस फाइनल विज्ञता। मेरा ना हफ्ता आगा। ऐहने नो। रंगलवाने, आहन्नंग ओके। आ ओके, वारे सलामिये।
2: किने वीयो? हाँ तो हास भी। कमें गोस भी था।
1: आरं बुनी में नू तीता में मेरा शंगान नम वेगें बुनी वाह का मैं न हफ्ता गान्ना नमो
2: ठीक ही हाँ रंगलो कमें उफावेर कमें नू ती हमना के आयला के बायो को मेरा शंग आऊंगे कि हाँ पड़ो उफल दे हमना की वेतिहा वर्तिहास बनी दें
1: दें हमा कमें नू वे एका मुकु जावी दो तीता में न मिगे का
2: मिगे की तभी मिगे के में हो ना तीबे बने नो हाँ दा फॉरी ये बहुत टेडो हम ना उल्लेख को तुम ही वाणी उड़ो बोमच्चा बिट्टी दाने ती उल्लेह
1: उड़ो बोमच्चा नो एट्टोनस मिफार हम गैमुस मागे आगो बिट्टे ने मिहुं कोरी मतीगा
2: हम ना गागो बिट्टे ने एयो
1: बालती तीता इंदिगे उल्ले निहाँ दा मुस्संदि मिया काए तीता में न की हाँ दा तनवस दीरुल में उल्ले पाए के
2: बें को बात मसले की एका मा हमना तिहा हास्वान जैसा बें हाना करनो इसने
1: जावी दकर नींगे ने तीते के हुरी को तंगुरी बीबीसी है बीबीसी एका न्यू सीएनएन ना अलजाजीरा विस्तुनु कुराने जावी द इंगे ता तीते के फिरीमी आए के वारम मुसंदी बिया फारी बेरी है एके वेस वारा बोटवे फरी थी वाने गेगा हुन ना फारुनी चरा ही फागेंगुले सामान वेस वारम मोड़ो ऐच्छे ही हुन नानी एका मगु मिगेगा कोचिंग हुरी
2: तें को बामा सदे की तित्ता यान्ना ने मिगेगा हुरी ऐच्छे बदलन्ता मिगे बदलन्ता हमना एक कामनु दाती हमना बेनु मेगें आहरंगी गेगा नोले मिगे कोई यही फागें हरे में मिगे कमी उड़ा नीवस मेरा सुख कोई ये दे हुरी हागे बदलागे हमने एक कामों दिया गेन नो तमी की दें
1: मिगे आहन्ना रंगले एका मकु जाविदा का नींगे ने तीत्ता में एम्मे कैरी गाहर बुने फोन नानी जाविदा की मेरा सुख हुरी एम्मे बोड़ विया फारी बेरी आए ಎಕಮಕು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯೆಗ್ಗೆ ಗೆ ಮಿಗೊತರ ನುಹುನ್ನಾಣಿಕಂ ಎಂಗೇನೆ ದೋ
2: ಆ ಎಂಗೇನೆ ಹಮ್ನಾ ಹೆಂ ಬುಂಜಕಸ್ ಅನ್ನಗೆ ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯ ನುಹುನನ್ನು ಮಿರುಸು ಗೆ ಮಬಡು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯ ಕ್ಯಾರಿಗೆ ವಸೀಫಾ ದಾ ಕೊರ ಮೊಸಫೆನ್ನು ಹನ್ನಕಿ
1: ದೆನ್ ಎಮಿ ಹುಂ ಕುರಿಮತಿ ಗಾಹರಿಂಗೆ ಅಗುಣು ವೆಟ್ಟೇನೆ ಗೊತೆ ಉನ್ನಾಣಿತ ಮಿಫಾರು ಆಹಾರಿಂಗೆ ದೋಸ್ತಾಣೆ
2: ಹಮ್ನಾ ಕೀ ಕೊರಂದ ತೊಗು ಹೆದಿ ದೊಗು ಹೆದುಮಗ ಬೇಣುಮ ಕೀ ಕೊಬ ಹಮ್ನಾ ಕ ನೇಂಗೇತ ದೊಗು ಹದಾಗೆ ಎಬ್ಬಸ್ ಮಿಯಕ ಅಬದಕ ನೂಳವೇನಕ ಕೊಮ್ಮಿಸ್ ದಾಕು ಹಗೀಗೆ ಹಾಮವಾನಕ ಬೇಜಾರು ವಾನಕ
1: ಅದ್ದೆ ಅದ್ದೆ ಬಲ ಆಹಾರಿಂಗ್ ಹೆಂಬುಣಿ ಹಮ ಚಾವಿದು ಗಾಗು ಹಿಫಾಟ್ಟಂ ವೆಗೆಂದು ಎಕಮಕು ಚಾವಿದ ತಿ ಗೋಸ್ವಿ ಆಹಾರಿಂತ ಕೀ ಹಾರಂಗಳು
2: ಹಮ್ನಾ ಬುಣ ಹಮ್ನಾ ತಿಹುರಿ ಹಾ ದೊಗೆ ತಿಹದಿ ಹನ್ನಟ್ಟಕೆನ್ನು ತಿ ಹಮ್ನಾಗೆ ದೆಕ್ಕುನ್ ತಿರಿಕಂ ಬಡುಕಂ ಹಮ್ನಾ ಹೆದಿ ದೊಗೆ ಏಂ ಮಿಹುಂ ಹಮ್ನಾ ಕಿಹಾ ಮುಸ್ತದಿಹೆ ಹಮ್ನಾ ಉಳನಿ ಬೊಡು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯ ಕಾಯಂದೆಗೆನ್ನೆ ಬೊಡುಗೆ ಏಗ್ಗಯೆ ಏಂ ಮಿಹೆಂ ಕಿಯಾಗೆ ಮಿಹುಂ ಹಮ್ನಾಗೆ ಮೊಳುವಾಹಕ ದಕ್ಕಂ ಹಮ್ನಾ ಬೇಣುಂ ವಿ ತಿಕಾಲ ಕಂತ ಕುರಂ ಹಮ್ನಾ ದದಿಬ್ಬಿಸ್ ನುಗನೇತ ಹಮ್ನಾ ಅಹರ ನಗಳು ನಸಿಯತ್ತಿದ್ದೆಂತ ಥನವಸ್ಕಮ ಮುಸ್ತದಿ ಕಮೆ ನೋಂ ಹುರಿ ಹಚ್ಚಕಿ ಅನಕಾಗೆ ಫ್ಯಾಸಾವೆರಿಕಮ ತನವಸ್ಕಮ ಬಲೆಯಾಗೆ ಮೀಹುಂ ಮಿಂಕುರ ಮೀಹುಂ ನಕಿ ರಹಮತ್ ತೆರಿಯಕ ಬಸ್ ಅದು ಏಹೆಂ ಗುಳುಮೆ ಬಾಬಂ ಬಸ್ ಕಮದ ಮೀಹುನನ್ನು ಎಗಾದ ಮೀಹುಂ ತಕ ಆಹಾರ ಮರ ಫೋಹೆ
1: ಜಾವಿದು ಮಡುಕೊಬ್ಬಲ ಜಾವಿದು ಏ ಕೋಫಿ ತಶ್ವಿಸ್ ಬಹಟ್ಟ ಅವತಿದಣಿ

0: फिनाद तमी बदल कुरी कौन कुछ का आयाना किया कुछ दो एम आयली कुलम बदल ही कुरंग एक कुछ जा कंता तक कोंगोले नी कोंगो तक का
1: रंगला
0: मिसाल का कौन का मैं कुरनी
1: मामा या काफ़ा मेंगे ज़ियारे कुरे
0: कोमेस मिया का गुलाला वाह का बने रेगलो
1: काफ़ा
0: या मामा या गुलनी दो वाई बा इंग गुलाला नी दो देंकी कोला वाह का बने नी कौन था का दानी
1: मामा या काफ़ा मेंगे
0: गोस्की कोला नी
2: वाह गदा कला हादनी
0: देंग अधि खुले वाह के सुनी दो
2: लाबा
0: आयाना क्या दिन गोता दिकुदिन अले कंता कुरागे क्या दिन शनाया की कोला नी
1: कक्को या एक्को खुले ला
0: वारा रंगलो
2: मामा या वाह गदा कला है दूं
0: वारा रंगलो आयरा
3: ऐही तेरे वं
0: ऐही तेरी बेदो ಇಸ್ಲಾಂ ದೀನು ಬಡ ಬಾರೋಳುವಾಣೆ ಎಮ ಆಯ್ಲಾ ಕುದಿನ ಎಕ್ಕೊತಕ್ಕವೇಸ್ ರೊಳ್ಳಿವೆ ಕಂತ ಕೊಗ್ಗೆನು ಆಣೆದು ಎಮ ಮಸಲೆ ಜೆಹುನಸ್ ಕೀ ಕೊಲ್ಲಾಣಿ ಕುದಿ ಮಾಫ ಮಿ ಕುದಿ ಗತು ಗೋಸ್ ಕಮೆ ಕೊರೆ ವಿಜ್ಜ ಮಾಫಂ ಎದೆ ಏನಿದು ಎಮಿಮ ಕುದಿ ಮಾಫ್ ಕುರಾಣೆದು ಎಮಿಮ ಆಯ್ಲಿ ಗುಳು ಬದಹಿ ಕುರಂಗ ಅಬದು ಸುರಿಹಾ ಕುದಿ ಮಾಣೆ ಮಸೆಕ್ಕೆ ಕೊಲ್ಲಂಗೆ ಮಿಹಾರ್ ಮ್ಯೋತಿ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಿಮ್ಮಾಲಾ ಗಡಿ ಜೆಹಿಪ ಆಂಡಿ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರಂತಿಯ ಕುದಿ ಆಯ್ಲಿ ಗುಳು ಬದಹಿ ಕುರಂ ಮಸೆಕ್ಕೆ ಕುರಾಣಿ ಕಮ ಮಿಯದ ತಿಕುದಿನ್ ಆಯ್ಲಿ ಗುಳು ದಮಹಟ್ಟ ಮಸೆಕೆ ಫಶಾಫಿ ನಮ ಮಾದಮ ತಿಕುದಿನ್ ಬೊಡ್ವೆಗೆ ನುಕುಣ್ಣರು ತೆಕುದಿ ಮಾಣಿ ಆಯ್ಲಿ ಗುಳು ತಕ ಲೋಬಿ ಕುರಾ ಕುದಿ ಬಯಕ ಹುರಿಹಾ ಕುದಿನ ವೆಸ್ ಉಫಾವೆರಿ ದುಹಕಂಗೆದೆ ವಸ್ಸಲಾಮ ಅಲೈಕುಂ
4: ವಸ್ಸಲಾಮ ಅಲೈಕುಂ

0: कॉलेज पूरा खाली क्यों है? कहाँ गए सब लोग?
1: जा भी तो।
0: रचना
1: कॉफी।
2: थैंक यू। मलक निधि था।
1: आह देख मैं नहीं थी। इधर अच्छा बैंड हूँ ता।
2: एक हम कहाँ रहेंगे बैंड हम नहीं अच्छा देख में फा।
1: ऐ को अच्छे।
2: आर मीतंगरे ने हाथ आवे है दोस्त माजी बेकन दाले। आर में बदल बे कैवनी को दरिये लिबी मैं आरु कैवन जा तिंगा हरु भी।
1: देखो बा मसले की।
2: मसले की हम ना आदिवे सहन ना विष्णु कुराती। हैप्पी एनिवर्सरी माय लव। मेरे तो यहाँ दिन देखो डर कुड़ा हादिया है।
1: वाव कोचे।
2: बता दो बल।
1: अंगूठी इत्ता। मैं अंगूठी इत्तो।
2: रीति तो। आर नेंगे हमने रीति बाने का। ती यहाँ रिंगे मामा आह नवरक कोरिंग दी फे री फट्टर को यहाँ रिंगे दिया अंगूठी है। रीति तो। की वेचन नो बने थे इनी हमना ए हमना
1: आ आ की के
2: आर मिया ने आंगोटे रीति है बने बता
1: आ रीति वारा रीति
2: यकीन ता रंगला बने बता
1: आई के रंगले देंटी कॉफी बुए बता तीता एगुलनी हालो तीता आ रंगलो जाविद विस रंगलो कुडमी हा विस रंगलो आ गेगा मिउलनी कोंदु हेत तीता मिया रो अन्न दुस फाइनल वेज्जेता मिया न हफ्तागा एहेनेनु रंगलवाने अहन्नंग ओके आ ओके वर सलामिगे
2: किने वीयो हा त हासवी कमे गोसवी ता
1: आरे बुनी मेन्नु तित्ता में मेरा संग अन्नम वेगेन बुनी वाहाका मेन हफ्ता गन्ना नमो
2: ठीक की हा रंगलो कमे उफाविर कमे नंती हमना गाय लग बैग को मेरे शान आऊंगे कि हाँ पढ़ो फले हमना की वितिहा वर्तिहास बनी दें
1: दें हम कामिन नुवे एका मुकु जाविदो तीता में ना मिगे
2: की तभी मिगे के में हो ना तीबे बने नो हाँ दा फौरी ये बहुत टेडो हमना उल्लय को तुम ही वनी उड़ो बो मच्छा बिट्टी दाने ती उल्लय हैं
1: उड़ो बहुत चन्नू वेट्टुनस मिफार हम गैमुस मागे आगु वेट्टे ने मी हम कोरी मतीगा
2: हमना गागु वेट्टे ने एयो
1: बालती इत्ता इंदेगे उड़े निहार द मुस्सन दी मी आकाए तित्ता में नकी हार द तानवस दीरुल में उड़े पाए के
2: दें को बात मस्सले की एका मा हमना तिहा हास्पान जैसो बेंग हाना करनो इसने
1: जाविद कर नींगे ने तीते के हुरी को तंगुरी बीबीसी है। बीबीसी ए कन्यनु सीएनएन ना अलजाजीरा विस्तुनु कुराने। जाविद इंगे ता तीता के फिरीमी है कि वारम मुसंदी भी अफारी वेरी है। एके वेस वारा बोटवे फरी थी वाने। गे का हुन अफारुनी चरा ही फागेंगुले सामान वेस वारा मोड़ ऐच्छे ही हुन नानी। एका मगु मिगेगा मिगेगा कोचिंग हुरी
2: तें को बामा सदे की तित्ता यान ने मिगेगा हुरी अच्छे बदलन्ता मिगे बदलन्ता हमना एक कामनु दाती हमना बेनु मिगें आहरण की गेगा ना वोले मिगे कोई यही फैगे आहरण में मिगे कमी वोले नीवस मेरा सुख कोई यद्दे हुरी हागे बदलागे हमना एक कामो दिया गेनु ता मिकी तें
1: मिगे आहरण ना रंगले एकमको जाविद कर नींगे ने ತಿತ್ತಮೆನ್ ಎಮ್ಮೆನ್ ಕ್ಯಾರಿ ಗಾರಿನ್ ಬೊನೆ ಫೋನ್ ನಾಣಿ ಜಾವಿದಕಿ ಮಿರಚುಗ ಹುರಿ ಎಮ್ಮೆ ಬೋಡು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯಾಯಿ ಎಕಮಕು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯೆಗ್ಗೆ ಗೆ ಮಿಗೊತನ್ ನುಹುನ್ನಾಣಿಕಂ ಎಂಗೇನೆ ದೋ
2: ಆ ಎಂಗೇನೆ ಹಮ್ನಾ ಎಹೆಂ ಬುಂಜಕಸ್ ಅನ್ನಗೆ ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯನ್ ನುಹುನನ್ನು ಮಿರಚುಗೆ ಎಮ್ಮೆ ಬೋಡು ವಿಯಫಾರಿ ವೆರಿಯಾ ಕ್ಯಾರಿಗೆ ವಸೀಫಾ ದಾಕೋ ರಮ್ಮಸಫೆನ್ ನುಹನ್ನಕಿ
1: ದೆನ್ ಎಮಿಹುಂ ಕುರಿಮತಿ ಗಾಹರಿಂಗೆ ಅಗುಣು ವೆಟ್ಟೇನೆ ಗೊತೆನ್ ಉನ್ನಾಣಿತ ಮಿಫಾರು ಆಹಾರಿಂಗೆ ದೋಸ್ತಾಣಿ
2: ಹಮ್ ನಾ ಕೀ ಕೊರಂದ ದೊಗು ಹೆದಿ ದೊಗು ಹೆದು ಮಗ ಬೇಣು ಮಕೀ ಕೊ ಬಾ ಹಮ್ ನಾ ಕ ನೇಂಗೇತ ದೊಗು ಹದ್ಯಾಗ ಎಬ್ಬಸ್ ಮಿಯಕ ಅಬದ ಕೊ ನೂಳ ವೇಣಕ ಕೊಮ್ಮಸ್ ದಾಕ ಹಗೀಗೆ ಹಾಮ ವಾಣಕ ಬೇಜಾರ್ ವಾಣಕ
1: ಅದ್ದೆ ಅದ್ದೆ ಬಲ ಆಹಾರಿಂ ಹೆಂ ಬುಣಿ ಹಮ ಚಾವಿದು ಗಾಗು ಹಿ ಫಾಟ್ಟಂ ವೆಗೆಂದು ಏಕಮಕು ಚಾವಿದ ತಿ ಗೋಸ್ವಿ ಆಹಾರಂತ ಕಿ ಹಾರಂಗಳು
2: ಹಮ್ ನಾ ಬುಣಾ ಹಮ್ನಾ ತಿಹುರಿ ಹಾ ದೊಗೆ ತಿಹದಿ ಹನ್ನಟ್ಟಕೆಯನ್ನು ತಿ ಹಮ್ನಾಗೆ ದೆಕ್ಕುನ್ ತೆರಿಕಂ ಬಡುಕಂ ಹಮ್ನಾ ಹೆದಿ ದೊಗೆ ಏಂ ಮಿಹುಂ ಹಮ್ನಾ ಕಿಹ ಮುಸ್ತದಿ ಹೇ ಹಮ್ನಾ ಉಳನಿ ಬೊಡು ವಿಯಫಾರಿವೇರಿಯ ಕಾಯಿಂದ ಗೆನ್ನೆ ಬೊಡುಗೆ ಎಗ್ಗಯೆ ಏಂ ಮಿಹೆಂ ಕಿಯಾಗೆ ಮಿಹುಂ ಹಮ್ನಾಗೆ ಮೊಳುವಾಹಕ ದಕ್ಕಂ ಹಮ್ನಾ ಬೇಣುಂ ವಿ ತಿಕಾಲಕಂತ ಕುರಂ ಹಮ್ನಾ ದದಿಬ್ಬಿಸ್ ನುಗನೇತ ಹಮ್ನಾಂ ಅಹರ ನಗಳು ನಸಿಯತ್ತಿದ್ದೆಂತ ಥನವಸ್ಕಮ ಮುಸ್ತದಿ ಕಮೆ ನೂಂ ಹುರಿ ಹಚ್ಚಕಿ ಅಣಕಾಗ ಫ್ಯಾಸಾವೆರಿಕಮ ತನಮಸ್ಕಮ ಬಲೆಯಾಗ ಮೀಹುಂ ಮಿಂಕುರ ಮೀಹುನ್ ನಕಿ ರಹಮತ್ ತೆರಿಯಕ ಬಸ್ ಅದು ಏಹಿಂ ಗುಳುಮೆ ಬಾಬಂ ಬಸ್ ಕಮದ ಮೀಹುನನ್ನು ಎಗಾದ ಮೀಹುಂದಕ್ಕೆ ಆಹಾರ ಮರಫೋ ಹೇವೆ
1: ಜಾವಿದು ಮಡುಕೊಬ್ಬದ ಜಾವಿದು ಏ ಕೋಫಿ ತಶ್ವಿಸ್ ಬಹಟ್ಟ ಅವಧಿದಣಿ